अशु तू ही अशय तू ही जतस्त तू ही बरतस्त तू ही गस्त तू ही मस्त तू ही ते आप जदों फिर उस्तति करन लगे अकाल पुरख वाहिगुरु दी ते धन गुरु गोबिंद सिंह सच्चे पातशाह जुड़ गए उस अकाल पुरख वाहिगुरु दे चरणा विच ते जप रहे हन तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तू ही तो जिन्हां ने भाई आपा गुरु दे चरणा विच अर्पण कर दिता है वो फिर सदा ये अरदास